0: mi farta ko nizam ta ko tere ga mi hori ha dirunta e kulle wigen ma mi dirunta ala wigen dairo e tantano ofede hama ikeni e complexity enno e tantano ga ofede waha e tantano ga ofede hen kahala mi complexity e sababun e tantana adi kari hen hisab ta fun ma kandu ko le dirunta be seba ziyare kure ehem vi mara boda mi mule mi nizam battam vefa mi hunnani e kuriha dirun take ekko la mehi kudigen function kura nizam ge gotuka ehem mi mi komme dirumaka dibe gedumaki ves ege sabun ehem dirun takan ege asar kurana kame hasako me scientistum fahakullah mehunani bayat me gediron tha ki keystone species ke gotuka keystone species taki e dirumek ke sababun e mahauluga ehen dirun taka baver support libigen da kal dirun e gotun sartav ke nizama balala kama banya coral me emme muhimmo e keystone species gataka libe komme gellumaki ehen horiha dirumakan ege nedeve asar kurane kame den argon men mi taragiya mase kuramun daires vara poda mitantara dibe gellung khoda kurum vara muhim eye hame ken insanung sabun libe gellumen no mihar mi itru vas mi mani kudrati gotung hinga hen baver kan tataka vara poda glif mi hundani partaka libe gelluma misalak bunanya algon meng apat mihar wa dohane mi bleaching ge wahake ya ga hudum ge wahake ya mi musum mi na badal ge sabun mi khandu ta gadave raal bodwe mi kala kan ta ge sabun mes mi farta kan dibe yendum bodwe en qurane dewe asar ge wahak e mi gudrati gotun kala hai impact kantata ke hingamun daaro adi algon meng insaanun ge saabun taragiya kura masaketta hoge terege wes partaka kura needewe asar bodumun diumaki hatta ha mibuna mi bodu mahauli nizama ecosystem para bodati needewe asar take kuraane kamen ehwe mi kantata we have madko gellun kodawana kala gotaka algon mengge mi amal sabbe hettun ei waram muhim kame asako mi ये गुणवाले भी स्वर मुहिम दुआ कहेंगे तो मी दुनिया के खंड तक आप है दोस्त मी वर्ल्ड ओशन डे मी इसके और यहाँ पे फुलन का बात तालियां दंडों वर्ल्ड ओशन डे के
1: आज बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर रियाज और मैं नाती देवी कुड़ वक्त कॉल करता हूँ द्वारा खास मुहिम वहाँ तक तुम विद कल देंगे तो
2: ಖಬರ ಮೆತ್ಕೊಂಡಾದ ಖಬರ್ ಅಬ್ದುಲ್ ಕೊಲ್ಲಾನ ಮೇದ ಖಬರ್ ಅಬ್ದುಲ್ ಕುರಾನೆ ನಾಶದ ಅಹಮದ್.

0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तक दक्कम फंसे हैं गोते? मियोती फाहिपे ऐप। बिल तक अंगारा जुमला अदा दु फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरी हाँ बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अदि मीडिया नेट बिल कस देख्के ने। रीलोड, रास्टस नूनी डेटा पेक्विस नेगे नेंगे। मी हम डिजिटल वॉलेट है। देने मस देबा वैरु बिल नु देखी गेंग लारिया वीनु ये नेंगी गेंग उले कर नुचे ने। हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे मा फाही।
0: टेक टॉक्स
3: टेक्नोलॉजी के बड़े ती कुंफनी तक उन आपद्वेस्तानी अलगन में के दुवा ही दिरी उलम फसे हकुर मट्टका एकी कहाला ईजात तका ए ईजात तकं एकी बदल तक इन्नमु टेक्नोलॉजी के गुरह हैं अलगन में नंग इतत दत्तर तके कुरेविचे मेविस एक तेरे गुनाले वेने कामी आपद दत्तरे मेयद के दत्तरुं अलगन में ना टेक्नोलॉजी या साइंस के गुरह हैं एकी दिमालुं तफातु ईजात तका कुंफनी तक उन ईजात तक गिनमंदा ऐतब फन्ने बदलते के फेनी आदि आडू ऐसी विजे मेगे इतरों गुराहयंग ऐस्पवा तफात बदलते के विस्वनी फेनीफा नमः इस्मिया दुगे दत्तरु निम्माला एम्बुरी आलगुण में गे दुनिया दा दत्तरु फशन जेहे वगुतु मिहार मिवनी जेहिफा टेक्नोलॉजी या साइंस के अलीगा इंसानों होदे मुंगन्ना ತಫಾತು ಕುರಿಯರುನ್ ತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದಯ ಟೆಕ್ನಾಲಜಿಗೆ ಸಬಬುನ್ ಅಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲತವಗೆ ಮಾಲೂಮಾತ್ ತಕ ಎಮ್ಮೆ ಫೌಗೆ ಖಬರ್ತಂ ಹೋದ್ಮ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವೆಸ್ ಅಲ್ಗನ್ ಮಿನ್ ನಾಯಕು ಟೆಕ್ಗೆ ದುನಿಯ ದತರು ಕುರುಮ ತಯಾರ್ ವೆಗೆನ್ ತಿಬೇನೆ ಕಮ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಹುರಿ ಹಾಯ್ ಹುಂತಿರಿನವೆಸ್ ಬಾಚವರಿ ಬಗುತು ಕುಳಕಂಗಿದೆ ವಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ प्रोग्राम हुशेली अलगन नाफिस आब्द रशीद प्रोग्राम गहि मनाली खबर तं हुशेली मूसा रश्वान रिपोर्ट तं हुशेली अजीजा फारूक अदि मिजना अहमद प्रोग्राम उफद्दा गुलवाली मूसा रश्वान मी दिवि राज्य गडगे उफित में
4: ಇಲ್ಮಿ ನೂರುಂ ಹಿತ್ತಂ ಆರೋ ಕುರುವ ದೆದುನಿಯಗೆ ಬಾಜ್ವೆರಿಕಮ ಮಗು ದಕ್ಕಾದೆ
5: ತುಳಹೆಯ ಫುದುಂತೆರೆ ಉಫಾವಿರ್ದಿರುಳುಮಕ ರಾಸ್ತ ಫಹಿಕೊತ್ತೆ
4: ಉಮ್ಮೀದು ಆಕೊದ್ದಿ ಎಕಣಿವೆರಿಕಂ ಫಿಲುವಾದೆ
5: ದಿವೆಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
4: ಎಂಹ ಸತರ್ಸೆಗ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್
5: ಅಡಿಹ ನುವೆ ಮೆಗಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
6: ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಕೊಮ್ಮೆ ಹಿಸಾಬೆಗೆ ಹುರಿಗೆ ಬಸ್ ಎಬ್ಬಸ್ ಅಗಿ ದೆಕ್ಕುಮ ಕಾಣುಲ ಪಿಎಸ್ಎಂಗೆ ಚೆರಲ್ತ ಫೋನು ಅಡುವ ಹಾಲ ಬಲಾಲುಮ ಫಸೇಹ ಗೊತೆ
7: ಪಿಎಸ್ಎಂ ಎ
8: ದಿವೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಡ ದೀನುಗೆ ಅಡು ಅದಿ ದಿವೆ ಎಫ್ಎಂ ಬಸ್ ಅಡುವ ಹಾಲ ವೇಣೆ
6: ಟಿವಿಎಂ ಎಸ್ ಟಿವಿ ಅದಿ ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸ್ ಬಲಾಲುವೆ
7: ಪಿಎಸ್ಎಂ ಎ
8: ಐಒಎಸ್ ಅದಿ ಆಂಡ್ರಾಯ್ಡ್ ಫೋನ್ ತಕುಂ ಡೌನ್ಲೋಡ್ ಕುರವೇಣೆ
6: ಪಿಎಸ್ಎಂ ಎ
8: ಅವಹ ಫೋನ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಕುರಪ್ಪ
9: ಹಿಬ್ಬರ ಉಮ್ಮಿ
10: ಮೀ ಮುಬಾರಾತು ಅಳುಗಣ ಆ ತಜ್ರಿಬಾ ತಹಕ ಆ ಮೌದೂ ಮಾತಕ್ಕೆ ಅಳುಗಣ ಎಂಗೆ ದಾಣಿ ತಮಗೆ ಫೋಣಿ ಉಮ್ಮೀದು
11: ಮಿಹುರಿ ನಿಯ ಕಂಡಾಳಾಗೆ ತಮಿಗೆ ದೇವೇಮ ಕುರಿಯಕ ದಾಣ ಹವ
10: ಹಿತಂಗರಿ ಮಿಫಾರ ಬಾರುವಾಣಿ ಪಣೆ ಲಿಬುಣಸ್ ನೊಲುಬುಣಸ್ ಲಿಬೆ ತಜ್ರಿಬಾ ಕಿ ಅಳುಗಡ ದಕ್ಕೆ ಕೊತಕ ವರ ಪೊಟೊ ಇಚ್ಚೆ
12: ಪೂವಕೆನ್ ಹಗೀಗತಕಂ ಹೆದುಮ ಬ್ಯಾವಿರಿನ್ ಪುರಾ ಉಫಾವಿರಿ ತಕುರು
13: presenter competition get title ufulala baveri ki
9: radio program husharma shogaru aparataka khas ko gain divi rajya gadon ko legenda reality show
14: fahi pe present
15: best radio presenter competition
12: ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣೆ ಹಿಡಿದು ಹೋಗಿ ಮೆಂದುರು ದೇ ಚಹಾಯಿರು
9: ರಿಪೀಟ್ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣೆ ಹಿಡಿದು ಹೋಗಿ ರೇಗಂಡು ದಿಹೆ ಗಡಿತರಿ
12: ಎಂಹ ಸತರಸತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನೋಯ್ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಡ್ಡಿಹೆ ನೋಯ್ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್